0: ادھر ادھر چلا جاتا ہے۔ گرو گرنتھ صاحب جی مہاراج کا کتھن ہے، تو گلا نہ کر، تو منگ بھی نہ کر، اپنی یوگتا ودھا، اپنا پاتر وڈا کر، اپنی چولی وڈی کر، اور جد چولی وڈی ہوئے گی سب کچھ تیری چولی چ پی جائے گا۔ اس واسطے سدگر دی بانی نے انہاں منکھاں نوں ایانا کہہ دیتا ہے، بچہ کہہ دیتا ہے، جو اپنی چولی تے وڈی نہیں کردے لیکن منگاں بہت وڈیاں منگدی، بہت وڈی وڈی منگ لیندن، لیکن پاتر یوگتا انہاں دے کول اس ڈنگ دی نہیں ہوندی۔ اگر منک نے دھن مل گیا ہے، عزت مل گئی ہے، مان مریادا مل گئی ہے، تو سمجھ لینا چاہیے اے یوگتا اس دے کول ہے۔ اگر نام دا رس نہیں ملیا، دھرم دا پرکاش نہیں ملیا، تو سمجھ لینا چاہیے اے یوگتا منک دے کول اجے نہیں ہے، اس دا ایدے کول اجے پاتر نہیں ہے۔ تو پاتشاہ دی بانی دا فرمان ہے، مما مانگن ہار ایانا، دین ہار دے رہو سجانا۔ جو منگن والا ہے وہ تے ایانا ہے، نادان ہے، وہ دین والا تے بنا منگیا ہی دئی جاندہ ہے۔ ان منگیا دان دیونا کہو نانک، سچ سمال جیو، بنا منگیا ہی سانو ماں باپ ملے، بنا منگیا ہی سانو اے تن ملیا، بنا منگیا ہی سانو اے سورج چند تارے ملے، زمین ملی، وگدی ہوئی پون ملی، رسنا مل گئی، ہاتھ مل گئے، پیر مل گئے، اتنی اگنی دولت اگر بنا منگیا سانو مل سکتی ہے، تو پھر سانو اپنی یوگتا ودھانی چاہیے، اور بھی بہت کچھ مل سکتا ہے، اور بھی بہت کچھ مل سکتا ہے۔ صاحب گرو نانک دیو جی مہاراج دا یہی فرمان، اے منک تو اپنی یوگتا ودھا، منگ کچھ بھی نہ، منگن والا تے ایانا ہے، منگن والا تے نادان ہے۔ دراصل ایشور دے نال دو طرح دے سمبندھ جگت دے لوکی جوڑدے نے، کوئی ایشور نو منگدا ہے، کوئی ایشور دے کولو منگدا ہے، تے کوئی ایشور نو مندا ہے۔ مننا ہور گل ہے، منگنا ہور گل ہے۔ مننا تے منگن دے وچ زمین آسمان دا فرق ہے۔ ایک کہندا ہے، ہے ایشور، میں تے صرف تینوں مندا، تینوں منن دے وچ ہی میری خوشی ہے، تینوں منن دے وچ ہی میرا رس ہے، تینوں منن دے وچ ہی مینوں آنند ہے۔ تے ایک کہندا نہیں، میں تے ایشور دے کول منگدا۔ یہ جڑا منگ دا رشتہ ہوندا ہے، یہ کوئی بہت بڑا نہیں ہوندا، یہ کوئی بہت خاص نہیں ہوندا۔ کارن منگ پوری ہو جائے تاں وی رشتہ ٹوٹ جاندا ہے، منگ نہ پوری ہوے تاں وی رشتہ ٹوٹدا ہے۔ منگ نہ پوری ہوے گلے جاگ پیندے نے، منگ پوری ہو گئی تاں کشش کٹ جاندی، کیونکہ جس کشش دا مارے ہویا اے منگ رہا سی تے نیڑے آ رہا سی، منگ دی تے پورتی ہو گئی۔ اس واسطے اکثر دیکھن نو آیا ہے کہ جنہاں دی چولی بہت بھر گئی ہے، جنہاں دیاں کچھ منگاں پوریاں ہو گئی ہیں، انہاں دے اندر دھرم دی کشش، اوتاراں دی کشش، مہاپرساں دی کشش کٹ جاندی ہے، کیونکہ منگ پوری ہو گئی ہے۔ اس واسطے اکثر دھرم مندراں وچ درمیانے طبقے دے لوگ بہت زیادہ آؤندے نے، جنہاں دی منگ نال چوری بھر گئی ہے، بہت کچھ مل گیا ہے، کئی دفعہ وہ بوا بھی بھل جاندے نے دھرم مندراں دا۔ تو خیر صاحب گرو نانک دیو جی مہاراج دا فرمان ایک بڑا اگمی شبد ہے آپ دا۔ آپ فرمان کردے نے، ہوں ڈاڈی ہر گن گاؤں دا جے ہر پربھ آوے۔ ہے پربھو میں تیرے در دا ڈاڈی ہاں، گیت گاؤں والا۔ گرو نانک دیو جی مہاراج اپنے آپ نوں کسے کسے تھان شاعر بھی کہندے نے، کبھی کہندے نے، انج تے ہر تھان تے اپنے آپ نوں داسن داس کہندے نے، نمانا کہندن، نتانا کہندن، لیکن ایک تھان تے اپنی شخصیت دے سمبندھ وچ اگر کوئی شبد ورتیا ہے تو وہ یہ کہ میں شاعر ہاں، میں کوی ہاں۔ نانک شاعر ایہ کہت ہے سچے پروردگار۔ لیکن عام شاعر وچ تے ربی شاعر وچ فرق بڑا ہے، انترا بڑا ہے۔ رشی جو سنسکرت دا لفظ ہے، یہ دے اکھری ارتھ بنتے ہیں کوی۔ تے کوی دا جے سنسکرت دے وچ انواد کراں گے تو بنے گا رشی۔ رشی جو ہے وہ کوی ہے، جو کوی ہے وہ رشی ہے، لیکن پھر بھی زمین آسمان دا انتر ہے۔ جس دی کوتا انبھو تو آوے وہ تے رشی ہے، تے جس دی کوتا صرف سوچ دی مستحق ہے، جو دماغی تل تو نکل دی ہے، بس وہ شاعر ہے، وہ صرف کوی ہے اور اسی نہیں۔ انبھو تو نکلی ہوئی کوتا انج ہے، جیسے جھرنے دا نکلیا ہوا جل نرمل ہوندا ہے، شفاف ہوندا ہے، ٹھنڈا ہوندا ہے، وہ چروانی ہوندی ہے۔ پر جو دماغ چو کوتا نکل دی ہے، وہ ایک ہاؤس دا پانی ہے، چھپڑی دا پانی ہے، گندے ہوندیاں دیر نہیں لگدی۔ اس واسطے اسی دیکھنے ہاں عام کویاں دیاں کوتاواں پرانیاں ہو جاندیاں نے، ایک دفعہ سنیے، دو دفعہ سنیے، پھر تیجی دفعہ سنن نو دل نہیں کردا، پر مہاپرشاں دی بانی روز روز ہی پڑھیے، کدی پرانی نہیں ہوندی۔ منک پرانا ہو سکدا ہے، پڑھن والا پرانا ہو سکدا ہے، کلام پرانی نہیں ہوندی، بانی پرانی نہیں ہوندی، کارن کہ وہ انبھو تو نکلی ہوندی ہے، وہ نری دماغ تو نہیں نکلی ہوندی۔ عام وچارکاں دا کہنا ہے کہ جیڑی گل صرف زبان تو نکلے وہ کناں تک پہنچدی ہے، جو دماغ تو نکلے وہ دماغ تک پہنچتی ہے، اور جو آتما تو نکلے وہ آتما تک پہنچتی ہے۔ کہ آتما تو وہی گل نکلدی ہے جس نو آتما منے۔ اس گل نو محمد اقبال نے بھی قبول ہے، دل سے جو بات نکلتی ہے اثر رکھتی ہے، پر نہیں طاقت پرواز مگر رکھتی ہے۔ جیڑی گل دل دے ڈونگے تل چو نکلے گی، وہ لازمی دل تک پہنچے گی، اس دا بہت گہرا اثر ہوئے گا۔ تو مہاپرشاں دے بچن بہت ڈونگے تل تو نکل دے نے، اس واسطے کدی پرانے نہیں ہوندے۔ عام کویاں دیاں رچناواں پرانیاں ہو جاندیاں نے، کیونکہ تل بہت ڈونگا نہیں، گہرائی بہت مہان نہیں۔ تو ساحل شری گرو نانک دیو جی مہاراج اپنے آپ نوں کوی کہندن، تے کہندن ہے پربھو میں تیرے در تے آیا کچھ گیت لے کے کچھ سنگیت لے کے۔ میرے دیکھے تے پرماتما دے در تک پہنچ ہی ہوئی سکدا ہے جہدے کول گیت ہووے، جہدے کول سنگیت ہووے، جہدے کول رونا ہے، جہدے کول پٹنا ہے، جہدے کول واشنا ہے، جہدے کول دکھڑے نے، او دا پرماتما دے در تک پہنچنا بڑا اوکھا ہے۔ پرماتما دے در تک تے وہی پہنچ سکدا ہے جو گا سکے، گیت گا سکے، اور کوتا تے سنگیت دیاں دھنا الاپ سکے۔ گرو نانک گاؤں دے سو در تک پہنچے نے۔ گرو نانک نے گا گا کے پربھو نو رجھایا ہے، گرو نانک نے گا گا کے ٹھگاں نو سجن بنایا ہے، دیتاں نو فرشتہ بنایا ہے، اور منکھاں دے اندر پربھو دی جوت جگائی ہے۔ گرو نانک واحد سنسار دا ایسا دھارمک پرچارک ہے جس نے گا گا کے منکھتا نو پرماتما دے نال جوڑیا ہے۔ یہ ٹھیک ہے پرماتما دا تو بہت گہرا تپ گرو نانک نے نہیں کیتا، گرو نانک نے یوگ سادھنا نہیں سادھی، گرو نانک نے پرانا یم نہیں کیتا، گرو نانک نے جل دھارا نہیں کیتی، گرو نانک نے کوئی لمبی چوڑی بھگتی نہیں کیتی، کیرتن کیتا ہے، گایا ہے، پر اتنے گہرے تل تو گایا ہے، اتنی اکاگرتا دے نال گایا ہے کہ گرو نانک دا گاؤنا ہی یوگ بن گیا، گرو نانک دا گاؤنا ہی تپ بن گیا، گرو نانک دا گاؤنا ہی بھگتی بن گیا۔ پاتشاہ دی بڑی سندر پنکتی بھی ہے، جوگ بنیا تیرا کیرتن گائی، جو میں تیرا کیرتن گایا ہے بس یہی جوگ ہے، یہی بھگتی ہے، یہی یوگ دی سادھنا ہے، یہی یوگ دیاں ودھیاں نے۔ تو صاحب کہندے نے ہی پری پورن پرماتما میں تیرے در تے کچھ گیت لے کے آیا، کچھ سنگیت لے کے آیا، تو سن تہوں ٹاڈی ہر گن گاوندا جے ہر پرب بھاوے، پرب میرا پھر تھاوری ہور آوے جاوے۔ سوال یہ پیدا ہوندا ہے کہ تو پرماتما دے در تے گیت سنگیت لے کے کیوں آیا ہے، کسے ہور دے در تے جا۔ صاحب کہندے ہور کتھے میں لے کے جاواں، پرماتما تے تھر ہے، نیچل ہے، باقی تے سب چڑھائے مان ہے، میں کتھے گاواں۔ شیخ شرف صوفی فقیر نے گرو نانک دیو جی مہاراج تے سوال کیتا سی، شما مقام کجا است، تھوڑا مقام کتھے ہے، تسی کتھے رہندے، تھوڑا گھر کتھے ہے، شما مقام کجا است، تھوڑا گھر کتھے ہے، تھوڑا ٹکانا کتھے ہے۔ اس وقت میرے پاتشاہ نے ایک اگمی شبد اچارن کیتا ہے، شری راگ وچ درج ہے، صاحب کہندے نے مقام کر گھر بیسنا نچ نت چلنے کی دھو، مقام کہاں پر جانیے جاں رہے نیچل لوک، دنیا کیس مقامے کر صدق کرنے خرچ باندھو، لاگ رہو نامے۔ اے شیخ شرف کتھے مقام بنائیے، सब कुछ ते चलाए मान है, मैं किथे घर बनावा। दिन रव चले निस सस चले, तारका लख पलोए, मुकाम ओही एक है नाम का सच बगोए। साहिब कहने जमीन चल रही है, सूरज चल रहा है, चंद्रमा चल रहा है, ग्रह नक्षत्र चल रहे ने, सब कुछ चलाए मान है, मैं अपना मुकाम बनावा ते किथे बनावा। सब कुछ चल रहा है, रुकया या कुछ भी नहीं, रुकन का ना ही मौत है। शरीर विच श्वास चल रहे ने, मन विच विचार चल रहे ने, जमीन चल रही है, आसमान चल रहे है, ग्रह नक्षत्र चल रहे ने, वगदी हुई पवन चल रही है, दरियावां दा जल चल रहा है। साहिब कहिंदे सब कुछ ते चल रहा है, रुकया होया ते कुछ भी नहीं, ते जद रुकया होया कुछ भी नहीं तो मैं किथे मुकाम बनावा। पर गुरु नानक देव जी महाराज कहिंदे ने ये जो सब कुछ चल रहा है किसे रुके हुए आधार ते चल रहा है, नहीं चल परमात्मा है, बाकी सब कुछ चल रहा है, वो केवल टिकया हुआ है, वो नेचल है। तो साहिब कहिंदे मैं मकाम किथे बनावा, सब कुछ ते चल रहा है, सब कुछ चलायमान है। शेख सरफ ने कुछ होर भी सवाल किए सन गुरु नानक दे, फकीरी चीज ऐ गुरु नानक दस सकदे हो फकीर किसनू कहिंदे ने, संत किसनू कहिंदे ने, फकीरी की है। तो साहिबा ने बड़ा सुंदर जवाब दिता, जन्म साखी विच दर्ज है, इब्तिदाए फकीरी फना अस्त, इंतहाए फकीरी बकास्त। किसी उच्चे आदर्श लई अपने आप नू मिटा देना और हमेशा दे लई अमर हो जाना, बस यही फकीरी दी निशानियां ने, यही संत दीयां निशानियां ने। उहदे जीवन दा निशाना कोई बहुत उच्चा होवे और उस उच्चे निशाने लई अपने आप नू कुर्बान कर देना, हमेशा लई अमर हो जाना, बस यही फकीर दियां सिफतां ने। इस तो इलावा होर कोई फकीर दियां सिफतां ने। साहिबा ने ऐसे गहरे रूप विच कीर्तन कीता है, इतने गहरे तल तो संगीत कढ़िया है कि आप दा गावना योग बन गया, आप दा गावना तप बन गया, आप दा गावना ही भगती बन गया। इस वास्ते आप दे घर गुरुद्वारियां विच अज भी कीर्तन प्रधान है, अज भी गावना प्रधान है। गा के गुरु नाल जुड़ना है, गा के अकाल पुरख दे नाल जुड़ना है। रोंदा होया ते बच्चा भी नहीं चंगा लगता, रोंदा होया वड्डा मनुख किस तरह चंगा लगेगा, नहीं, उस दे दर ते जाना है, गाउंदे होए जाना है, संगीत दियां धुनां अलापदे होए जाना है, ताही परमात्मा दी गलवकड़ी नसीब हो सकेगी। तो साहिब कहिंदे हे अकाल पुरख, मैं ढाडी दी तरह कवि दी तरह तेरे दर ते आया हूं, डाडी हर गुण गावदा जे हर प्रभ भावे, प्रभ मेरा थिर थावरी होर आवे जावे, सो मंगा दान गुसाइया जित भुख ले जावे। हे गुसाई, हे संसार दे मालिक, मेरी झोली विच ओ सौगात पा जिदे मिलदे आई सारिया ही भुखां दा अंत हो जाए, क्योंकि भुख है जिथे ते उत्थे दुख भी होवेगा, भुख ते दुख कठे रहंदे ने। धन दी भुख है दुख है, औलाद दी भुख है दुख है, प्रभता दी भुख है दुख है। दुख भुख नू जन्म देंदी है और भुख दुख दे आसरे ते खड़ी, ये दोनों दा चोली दामन दा साथ है। जिथे भुख होवेगी उत्थे दुख दा होना लाजमी है, कुदरती है। साहिब कहने हे परिपूर्ण परमात्मा, तू ऐसा दान मेरी झोली च पा कि भुख दा अंत हो जाए, ताकि भुख दे आसरे ते जो दुख खड़ा है उस दुख दा भी अंत हो जाए। है एक ऐसा पदार्थ जिहदे नाल सारियां भुखा मिट जांदियां, साच नाम आधार मेरा जिन भुखा सब गवाइया। तो साहिब कहने सो मंगा दान गुसाइया जित भुख लै जावे, हे गुसाई मेरी झोली विच ऐसा दान पा जिस दान दे मिलदे आ तमाम भुखां दा ते दुखां दा अंत हो जाए। अगां शब्द दी पंक्ति बड़ी कीमती है, अरदास सुनी दा तार प्रभ ढाडी को महल बुलावे। कवि दी कीर्तनी दी ढाडी दी अरदास अकाल पुरख ने सुन ली, बुलाया, आख्या की चाहिदा, मंगो की चाहिदा। गुरु नानक देव जी महाराज दा फरमान, प्रभ देख दया दुख भुख लथी ढाडी को मंगण चित ना आवे। साहिबां दा फरमान, हे प्रभु तेनू देखदे आई भुखां दा अंत हो गया, दुखां दा अंत हो गया, हुण मैं की मंगा, हुण ते अंदर कोई मंग रही नहीं, तू सामने आया है, सारिया ही भुखा मिट गई, सारे दुख मिट गए। दरअसल परमात्मा का मिलना ही सुख का मिलना है, सुख का मिलना सुख का मिलना नहीं है, क्योंकि सुख परमात्मा दे नाल जुड़िया होया है, संसार दे नाल जुड़िया होया नहीं। कभी असी कह दें सानू सुख मिले नहीं, परमात्मा का मिलना ही सुख का मिलना है, केवल सुख का मिलना सुख का मिलना नहीं है। तो साहब कहते हैं जिस वक्त परमात्मा मिलता है सब कुछ मिल जाता है। मंग मनुख दे अंदर रहेगी, चाहे संसार की होवे चाहे करतार की हो। धार्मिक दुनिया दे चार पदार्थां दी बड़ी अहमियत मनी जाती है। दो पदार्थां दा संबंध संसार नाल है, ते दो पदार्थां दा संबंध अध्यात्मक नाल है। जिन्हां दो पदार्थां दा संबंध संसार नाल है वह है धन ते काम, जिन्हां दो पदार्थां दा संबंध अध्यात्मक नाल है वह है धर्म अर्थ काम मोख, वह है धर्म ते मोक्ष, जिसका संबंध अध्यात्मक नाल है। कहिंदे ने ज्यों ज्यों बंदा धर्मी बनता है त्यों त्यों उसनू मोक्ष की प्राप्ति होंदी, उसके बंधन टुटते हैं। बंधन की ने, शरीर नू बीमारियां दे बंधन ने, मन नू विकारां दे बंधन ने, आत्मा नू जन्म ते मरण का बंधन। जैसे जैसे बंदा धर्म के गहरे तल विच जांदा है, बीमारियां दे बंधन तो शरीर आजाद होंदा है, विकारां दे बंधन तो मन आजाद होंदा है, और जन्म मरण दे बंधन तो जीव आत्मा आजाद होंदी है, उन्हूं मोक्ष की प्राप्ति हो जाती है। मोक्ष परम उपलब्धि है, मोक्ष तो बिना होर कोई ऐसा फल नहीं जिस विच इतना स्वाद होवे, रस होवे। तो ज्यों ज्यों धर्म वधदा है त्यों त्यों मोक्ष वधदा है, और ज्यों ज्यों धन वधदा है त्यों त्यों काम वधदा है। सिर्फ धन है ते धर्म नहीं, ऐसे बंदे दा कामी हो जाना, अति कामी हो जाना कुदरती गल। तो जैसे जैसे घर विच धन वधे नाले धर्म भी वधे, ताई संतुलन कायम रहेगा, वरना तवाजन दामाडोल हो जाएगा, संतुलन बिगड़ जाएगा। जितनी सीमा विच धन वधे उतनी ही सीमा विच धर्म वधे तां फिर की होवेगा, जितनी सीमा विच काम वधेगा उतनी सीमा विच मोक्ष भी वधे। और ये चार पदार्थ मन्ने गए ने, चार पदार्थ दे मिलदियां ही मनुख माला माल हो जांदा है। दो पदार्थ संसार दा सुख पैदा करदे ने, और दो पदार्थ अध्यात्मक रस नूं जन्म देंदे ने, आत्मा दे खेड़े नूं जन्म देंदे ने, आत्मक प्रसन्नता नूं जन्म देंदे ने। इह ते ठीक है कि मनुखी तन वास्तविक तीन हस्तियां दा मजमूआ है, शरीर मन आत्मा। शरीर का जो शरीर नाल मिलन है, पदार्थ का जो पदार्थ नाल मिलन है, क्योंकि शरीर स्वयं एक पदार्थ है, पंच तत्तां दा पुतला है, पदार्थां दी बनतर है। पदार्थ का जो पदार्थ नाल मेल है, शरीर का जो शरीर नाल मेल है, इत्थों जो रस पैदा हुंदा है इसनू काम रस कहिंदे। मन का जो मन नाल मेल है, इस मेल तो जिस रस का जन्म हुंदा है इसनू प्रेम रस कहिंदे ने। ते आत्मा का जो परमात्मा नाल मेल है, इस मेल तो जिस रस का जन्म होंदा है इसनू भगती कहिंदे। भगती रस शिखर दा रस है, भगती रस सब तो उच्चे दा रस है। काम रस पशुआ की दुनिया च भी है, पंछिया की दुनिया च भी है, कीड़े मकोड़िया की दुनिया च भी है। अगर इस रस तो मनुख उच्चा नहीं उठाया तो फिर पशुआ के तल ते खड़ा है। मनुखता के तल ते बंदा उदों पहुंच जाता है जब प्रेम की दुनिया च पहुंचता है। तो सिर्फ कामना का संबंध गुरु नाल जोड़ना, यह संबंध कोई बहुत उच्चा नहीं, पर गुरु के विचार नाल अपने विचार जोड़ लैण, गुरु के मन नाल अपना मन जोड़ लेना, तो दो दिलां दे जुड़दियां, दो विचारां दे जुड़दियां प्यार का जन्म हुंदा है। जिस दिन दो विचार एक हो जाते हैं प्यार पैदा हुंदा है, उत्थे स्नेह का जन्म हो जाता है। प्रेम ते स्नेह एक बहुत वड्डी तृप्ति दे जांदी है। साहिब कहिंदे ने जिन्हें चाखिया प्रेम रस से तृप्त रहे आघाए, प्रेम दे नाल तृप्ति मिलती है। लेकिन परम आनंद परम प्रसन्नता उदों ही मनुख नूं मिलती है जब आत्मा का परमात्मा नाल मेल होवे, आत्मा का परमात्मा नाल मिलन होवे। तो साहिब दी बाणी दा फरमान प्रभु चिंतन दे नाल मनुख दी झोली चार पदार्थां नाल भर जांदी है, उन्हों धन भी मिल जाता है, कामना की पूर्ति भी हो जाती है। प्रभु चिंतन के नाल धार्मिक तौर ते जो नाम दा रस आनंद है वह भी झोली च पै जांदा है और मोक्ष की प्राप्ति हो जाती है। गुरु अर्जन देव जी महाराज का फरमान, चार पदार्थ जे को मांगे साध जना की सेवा लागे। ऐ बंदे जे तेनू चार पदार्थ चाहिए ने, इन्हां पदार्थां दे नाल जे तू अपनी झोली भरना चाहना है तो सतसंग विच आ, गुरु की शरण विच आ। गुरु की शरण सतसंग दा रस और गुरमत दीआं विचारां तेरे ही इस झोली नू चार पदार्थां नाल भर देणगीआं। ते इन्हां पदार्थां तो कोई होर उच्चा पदार्थ है नहीं। जिस वक्त धन ते कामना दी पूर्ति हो जाए संसार तो मनुख उच्चा उठता है, सब कुछ मिल गया। ते जिस दिन धर्म ते मोक्ष मनुख नू मिल गया उस दिन ते बंदा उस सिंघासन ते जा बैठता है जिस सिंघासन ते परमात्मा आप बैठा है। भगत कबीर कहने, अब तो जाए चढ़े सिंघासन मिले हैं सारंग पानी, राम कबीरा एक बहे हैं कोई न सके पचा। एक ओंकार सतनाम करता पुरुख, निर्भव निर्वैर अकाल मूरत, आजूनी सैभं गुरु प्रसाद। मनुखी दुनिया विच धर्म दी लोड़ इसे तरह ही है जैसे कि अन्न पानी दी लोड़ है। पंज तत दा बनिया ए पुतला अन्न पानी तो बिना नहीं रह सकता, पर सूक्ष्म देही जो साड़ी जीव आत्मा है वो प्रभु चिंतन तो बिना नहीं रह सकती। धर्म की है इस दे उते अनंत काल तो बहस मुबासे और विचारां हुंदियां रहियां। धर्म दा अखरी अर्थ है धारण करना, जिसने धारण कीता होया है वो परमात्मा। धारण करना धर्म है। जिस असूल नियम दे मुताबिक संसार दी सिरजना हुई, संसार दा टिकाओ है, संसार खड़ा है, उत्पत हो रहा है, मिट रहा है, बन रहा है, इसनू धर्म कहंदे ने। धारण कीता होया तो इसकी लंबी चौड़ी विचारधारा धर्म ग्रंथां विच अपने अपने ढंग दे नाल मौजूद है। एक ढंग साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज दा भी है जो बड़ा अदुती है। पुराणक मिथिहास है कि इस जमीन नू एक धोले बैल ने चुकया होया है और एक सिंह दे उपर ही चुकया होया है। जद ओ थक जांदा है तां फिर ओ दूसरे सिंह ते चुकदा है। इस तरह जमीन विच भौंचाल आ जांदे ने, जलजले आ जांदे ने। साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज ने इस ते तर्क ते नहीं की थी, पर एक सवाल खड़ा कीता। तर्क करना होर गल है, सवाल खड़ा करना होर गल है। महाराज कहंदे ने, फिर ए दसो जमीन नू चुकया होया धौले बैल ने ते धौला बैल किथे खड़ा है। जे आखो किसे जमीन ते खड़ा है फिर वह जमीन किसते खड़ी है। जे आखो धौले बैल ते खड़ी है फिर वह धौला बैल किथे खड़ा है। तो इस तरह गल किथे मुकावांगे। धरती होर परे होर होर किसते भार तले कौन जोर। एक धरती ते है नहीं, अनंत धरतियां ने, फिर अनंत धौले बैल होने चाहिए ने। पर उन्हां धौले बैलां दे थले भी फिर धरतियां होनियां चाहिए ने। ए विचार सच्चाई की कसौटी ते पूरी नहीं उतरती, और चूंकि धर्म ग्रंथां दे विच है इस वास्ते श्रद्धा की भावना नाल इस दी खोज करनी पैगी। गुरु नानक ने सही राज जगत दे सामने रखे, धौल धर्म दया का पूत। दरअसल धौला बैल धर्मी है, जिसने जमीन नू चुकया होया है। ग्रह नक्षत्र सूरज चंद तारे प्रभु दी बनाई हुई एक मर्यादा विच अटल खड़े ने, धर्म अनुसार खड़े ने, और धर्म ही धौला बैल है। धर्म नू धौला क्यों आख्या? धौले तो मुराद चिट्टा, और इसकी बहुत लंबी चौड़ी व्याख्या भारतीय धर्म ग्रंथां विच मौजूद है। श्वेत वस्त्रां दी, चिट्टे वस्त्रां दी। धर्मी मनुख दे अंदर एक चिट्टी धारी बनती है जो बार तो चिट्टे रंग तो बड़ा प्रभावित होंदा है। जेड़ा मनुख बार चिट्टे रंग तो बहुत प्रभावित होवे, बड़ी कशिश उसके अंदर पैदा होवे, समझ लेना चाहिदा है उस दे अंदर भी कोई चिट्टे रंग दी धारी है। और चिट्टा रंग धर्म दा मनिया गया, धौल धर्म दया का पूत, किधरे जंग हो रही होवे तो चिट्टे रंग दा कपड़ा झुलांदे ने, ए अमन ते सुलह दा चिन्ह, सुलह दी निशानी मनी जांदी है। धर्मी बंदा अमन पसंद होंदा, धर्मी बंदा सुलह कुन होंदा, धर्मी मनुख दे अंदर मैत्री दी भावना होंदी है, धर्मी मनुख जोड़ना जानदा है तोड़ना नहीं। धौल धर्म दया का पूत, यह जड़ा धर्म है गुरु नानक की दृष्टि विच इसकी मां दया है, यह प्रभु की दया तो जन्मे। मनुख के अंदर भी जब धर्म का जन्म होगा तो दया तो बिना नहीं हो सकता। मूल बिना शाहांकत आए, जड़ ही नहीं मूल ही नहीं तो पत्ते किथे, फुल किथे, फल किथे। धर्म फल है, धर्म दे फल दी जड़ की है, मूल की है। साढ़े देश के एक प्रसिद्ध कवि महात्मा तुलसी का कहना है, तुलसी दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोड़िए जब लग घट में पा। धर्म का मूल की है दया, जिथे दया नहीं धर्म का जन्म नहीं होगा। गुरु नानक देव जी महाराज दया का पूत, धर्म नो दया का पुत्र कहने, दया इसकी मां है। जे दया इसकी मां है तो फिर इसका पिता संतोख थाप रखया जिन सूत। इशारा, धर्म का पिता है संतोख और धर्म की मां है दया। दया तो सेवा भाव का जन्म होता है और संतोख तो सिमरन का जन्म होता है। दया नहीं तो मनुख सेवा नहीं कर सकेगा और संतोख नहीं तो मनुख सिमरन नहीं कर सकेगा। सेवा करके संसार नाल जुड़ना है और सिमरन करके निरंकार नाल जुड़ना। सिमरन कौन करेगा? संतोखी। सेवा कौन करेगा? दयालु। दया ते संतोख दे जोड़ तो जिस धर्म का जन्म होंदा है वो सेवा ते सिमरन ते खड़ा है। गुरु घर की बड़ी सुंदर व्याख्या है, इस वास्ते पातशाह ने संगत ते पंगत बना दी, बई संगत दे सिमरन और पंगत दे सेवा। पंगत दे सेवा ओ करेगा जिथे दया होगी, संगत दे सिमरन ओ करेगा जिथे संतोख होगा। असी संसार नालों नहीं टुटना, दयाहीन मनुख संसार तो टुट जाते हैं। साढ़े देश के अणगिनत महात्मा संसार तो किनारा कष्ट हो गए, एक पासे हो गए और ये कहने लगे हर एक दे अपने अपने कर्मों का भोग है भोगन। दरअसल दयाहीन मनुखा तो इन्हों विचार का जन्म होया, दयालु सेवा भाव से तत्पर हो जाता है, अगले का दुख वंडांदा, अगले का दर्द वंडांदा। तो दया तो सेवा का जन्म और संतोख तो सिमरन का जन्म। सिमरन करके करतार नाल जुड़ना, सेवा करके संसार नाल जुड़ना, यही गुरमति की देन है, यही गुरु नानक का दर्श है। धर्म ने कह दिता है इहदा रंग चिट्टा है। दरअसल मनुख जिस जिस रंग तो प्रभावित होंदा है उस तो उसके सुभाव का पता चलता है। और अजोके मनोविज्ञान ने इस गल की बड़ी प्रबल तस्दीक कर दिती है कि रंगा का मनुख दे उत्ते बहुत गहरा असर पैंदा है और मनुख के अंदर भी कुछ रंग ने। धर्मक दुनिया के परमात्मा की दुनिया के कुछ विशेष रंग मन्ने गए ने, जिन्हां रंगा का जिक्र गुरु ग्रंथ साहब जी महाराज दे बकायदा आउंदा है। गुरु नानक देव जी महाराज का कहना है, रत्ता पैनण मन रत्ता, सुपे री सतदान, नीली स्याई कदा करनी, पैरण पैर ध्यान, कमर बंद संतोख का, धन जो बन तेरा नाम, बाबा और पैनन खुशी खुआर जित पै दे तन पीड़िए मन में चले विकार। सतगुरु का फरमान भी जो मन परमात्मा दे नाम विच रत्ता गया ए असी लाल रंग दी पोशाक पहनी है, क्योंकि जिस वक्त मन लीन होंदा है, मन विच प्यार पैदा होंदा है, ता अंदर जिहड़ी धारी बनती है वो लाल रंग दी बनती है। साढ़े देश दे तमाम साधु समाज ने अगर गैरक बस्त्र पहन ले, गेरवे रंग दे कपड़े पहन ले, ता ए एवें नहीं सी, बल्कि इहदे च बहुत एक गहरी दृष्टि सी, अंदर प्यार पैदा होया, ईश्वर दी खिच पैदा हुई, तो जिस रंग दी धारी बनी वो लाल सी, लाल कपड़ियां दा मोह जाग पिया, गेरवे बस्त्रां दा मोह जाग पिया। इस लाल रंग दी व्याख्या गुरु ग्रंथ साहिब जी महाराज विच बहुत है। कवन बनेरी तेरी लाली, कवन रंग तू भई गुलाली, बिसम बिसम बिसमे ही भई है लाल गुलाल रंगारे, कहो नानक संतन रस आई है ज्यों चाक गूंगा मुस्कारे। या लाल रंग तिसको लगा जिसके वड भागा, मैला कदे न हो वही न लागे दागा। इस लाल रंग का बार बार जिक्र आमना ये शायराना तखयल नहीं है, कवि की कल्पना नहीं है, बल्कि बहुत वड्डी सच्चाई है। जो मन नाम विच रंगया जांदा है, रता जांदा है, अंदर लाल रंग की धारी बनती है। कवि सिरमौर नंद लाल ने भी इस संबंध विच अपने विचार व्यक्त किए ने। उन्हां दा कहना है, गुलाल अफसानी अज दस्ते मुबारक, जमीनो आसमारा सुरखरू कर। ऐ मेरे पातशाह, ऐ गुरु गोबिंद सिंह जी, तुसी गुलाल की छड़किया है कि जमीन ते आसमान नू सुरख रंग विच रंग छड़िया। गुलाल लाल रंग हुंदा है, गुलाल गुलाबी रंग। गुलाल अफसानी अज दस्ते मुबारक, जमीनो आसमारा सुरखरू कर। ऐ मेरे पातशाह, जमीन ते आसमान नू तुसी सुरखरू कर दिता है, भाव छोटियां नू भी रंग छड़िया है, वड्डियां नू भी रंग छड़िया, जमीन नू भी रंग छड़िया है, आसमान नू भी रंग छड़िया है, मूर्खा ते भी रंग चढ़ गया है, सियाणियां ते भी रंग चढ़ गया, निर्बल कमजोरां ते भी रंग चढ़ गया है, बलवाना ते भी रंग चढ़ गया। ऐसा तुसी गुलाल छड़किया है, सारे रंगे गए ने। परमात्मा का चिंतन करदिया करदिया जब अंदर प्यार की किरण पहली दफा पैदा होती है, इसके नाल ही अंदर लाल रंग की धारी पैदा होती है, ऐसा मनुख बाहरों लाल रंग तो बहुता प्रभावित होगा। इस वास्ते गुरु ग्रंथ साहिब जी महाराज के अंदर इस लाल रंग का बड़ा जिक्र है, लाल गुलाल गहबरा सच्चा रंग चढ़ा। लाल रंग तो बाद गुरु नानक देव जी महाराज ने सफेद रंग का जिक्र किया है, रत्ता पहनण मन रत्ता सुपे दी सतदान। सतदान उच्चा इखलाक ते परोपकारी बिरती, सुला कुन बिरती। नाम जपदे जपदे जद बंदे का आचरण उच्चा हो जाता है, इखलाक उच्चा हो जाता है, और अंदर सुला कुन बिरतियां जन्म लेंदियां, तां उस वक्त हिरदे दे अंदर जिस रंग की धारी बनती है वो रंग चिट्टा। सिमरन करदे हां किहड़ी धारी पहली बनेगी इसका कोई पहले तो पता नहीं होंदा, तो जिस रंग की धारी बनती है मनुख उसे तो ही प्रभावित होने लग जाता है। अगर नाम जपदे जपदे अजे प्यार ते नहीं पैदा होया, पर परोपकारियां बिरतियां का जन्म हो गया, इखलाक उच्चा हो गया, दानी सुभा हो गया, तो जिस रंग की धारी बनेगी वो चिट्टा होगा। ऐसा मनुख चिट्टे कपड़िया तो बहुत प्रभावित होगा, ऐसा मनुख तन देते चिट्टे कपड़े ही धारण करेगा। हिंदुस्तान का एक साधु समाज का टोला जी चिट्टे कपड़िया तो बहुत प्रभावित होया, तो वह एवें नहीं, अंदर दी छाप बार प्रगट हुई। रत्ता पहनण मन रत्ता सुपे दी सतदान, नीली स्याई कदा करनी पहरण पैर ध्यान। नीली स्याई दो रंग, ਨੀਲਾ ਤੇ ਸਿਆਹ, ਨੀਲਾ ਰੰਗ ਤੇ ਕਾਲਾ ਰੰਗ। ਕਦਾਂ ਕਰਨੇ ਵਿਕਾਰਾਂ ਨੂੰ ਜਿਹੜਾ ਕੱਟ ਦੇਣਾ, ਦੁਬਦਾਂ ਨੂੰ ਜਿਹੜਾ ਮਾਰ ਦੇਣਾ। ਹੁਣ ਮਾਰਨ ਵਾਸਤੇ ਵੀਰ ਰਸ ਚਾਹੀਦਾ ਤੇ ਮਾਰਨ ਵਾਸਤੇ ਰੋਸ ਵੀ ਚਾਹੀਦਾ। ਇਹ ਗੱਲ ਵੱਖਰੀ ਹੈ ਬਾਹਰ ਜ਼ਾਲਮ ਨੂੰ ਮਾਰਨਾ ਹੈ ਜਾਂ ਅੰਦਰ ਕ੍ਰੋਧ ਨੂੰ ਮਾਰਨਾ, ਬਾਹਰ ਕਿਸੇ ਦੁਰਾਚਾਰੀ ਨੂੰ ਮਾਰਨਾ ਹੈ ਜਾਂ ਅੰਦਰ ਕਾਮ ਨੂੰ ਮਾਰਨਾ। ਮਾਰਨ ਵਾਸਤੇ ਰੋਸ ਤੇ ਜੋਸ਼ ਚਾਹੀਦਾ। ਜਿੱਥੇ ਰੋਸ ਹੀ ਨਹੀਂ ਉੱਥੇ ਜੋਸ਼ ਨਹੀਂ ਪੈਦਾ ਹੋਏਗਾ। ਰੋਸ ਦਾ ਮਤਲਬ ਹੈ ਮੈਂ ਨਹੀਂ ਕਬੂਲਦਾ, ਇਸ ਜ਼ੁਲਮ ਨੂੰ ਮੈਂ ਨਹੀਂ ਪ੍ਰਵਾਨ ਕਰਦਾ, ਇਸ ਅਨਰਥ ਨੂੰ ਮੈਂ ਨਹੀਂ ਕਬੂਲ ਕਰਦਾ। ਤਾਂ ਰੋਸ, ਜਿਸ ਵਕਤ ਰੋਸ ਪੈਦਾ ਹੋਵੇਗਾ ਅੰਦਰ ਜਿਸ ਰੰਗ ਦੀ ਧਾਰੀ ਬਣੇਗੀ ਉਹ ਕਾਲਾ ਰੰਗ ਹੋਵੇਗਾ। ਅੱਜ ਵੀ ਕਿਧਰੇ ਪ੍ਰੋਟੈਸਟ ਕਰਨਾ ਹੋਵੇ, ਰੋਸ ਪ੍ਰਗਟ ਕਰਨਾ ਹੋਵੇ, ਤਾਂ ਹੱਥ ਦੇ ਉੱਤੇ ਲੋਕ ਕਾਲੇ ਬਿੱਲੇ ਬੰਨਦੇ ਨੇ ਜਾਂ ਕਾਲੇ ਰੰਗ ਦੇ ਕੱਪੜੇ ਪਹਿਨ ਕੇ ਜਾਂਦੇ ਨੇ। ਕਾਲਾ ਰੰਗ ਸੋਗ ਦੀ ਨਿਸ਼ਾਨੀ ਨਹੀਂ, ਰੋਸ ਦੀ ਨਿਸ਼ਾਨੀ। ਰੋਸ, ਰੋਸ ਪ੍ਰਗਟ ਕਰਨਾ। ਤੋ ਜਿਸ ਵਕਤ ਅੰਦਰ ਕਾਮ ਹੋਵੇ, ਕ੍ਰੋਧ ਹੋਵੇ, ਲੋਭ ਹੋਵੇ, ਮੋਹ ਮਮਤਾ ਹੋਵੇ, ਤੇ ਇਹਨੂੰ ਵੇਖ ਕੇ ਰੋਸ ਅੰਦਰ ਪੈਦਾ ਹੁੰਦਾ ਹੋਵੇ ਵੀ ਇਹ ਕਿਉਂ ਨੇ, ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਕੱਢਣਾ, ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਮਾਰਨਾ, ਉਸ ਰੋਸ ਭਰੀ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਅੰਦਰ ਜੋ ਰੰਗ ਬਣੇਗਾ ਉਹ ਕਾਲਾ ਹੋਵੇਗਾ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਜਗਤ ਦੇ ਚੰਦ ਫਕੀਰਾਂ ਤੇ ਸਾਧੂਆਂ ਨੇ ਬਕਾਇਦਾ ਕਾਲਾ ਬਾਣਾ ਵੀ ਧਾਰਨ ਕੀਤਾ। ਬਾਬਾ ਸ੍ਰੀ ਚੰਦ ਦੀ ਚਲਾਈ ਸੰਪਰਦਾ ਉਦਾਸੀਨ, ਉਹਦੇ ਚ ਇੱਕ ਤਬਕਾ ਕਾਲਾ ਲਿਬਾਸ ਪਹਿਨਦਾ ਸੀ, ਪਰ ਹੁਣ ਵੀ ਪਹਿਨਦਾ। ਇਸਲਾਮ ਦੇ ਫਕੀਰ ਸੂਫੀ ਕਰੀਬਨ ਕਰੀਬਨ ਤਮਾਮ ਕਾਲੇ ਹੀ ਬਸਤਰ ਪਹਿਨਦੇ ਸਨ, ਜਿਸ ਦਾ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਜ਼ਿਕਰ ਬਾਬੇ ਫਰੀਦ ਦੀ ਬਾਣੀ ਵਿੱਚ ਵੀ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਕਾਲੇ ਮੈਡੇ ਕੱਪੜੇ, ਕਾਲਾ ਮੈਡਾ ਵੇਸ, ਗੁਨਹੀ ਭਰਿਆ ਮੈਂ ਫਿਰਾਂ, ਲੋਕ ਕਹਿਣ ਦਰਵੇਸ਼। ਮੇਰੇ ਕਾਲੇ ਕੱਪੜਿਆਂ ਨੂੰ ਵੇਖ ਕੇ ਲੋਕੀ ਦਰਵੇਸ਼ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਲੋਕੀ ਫਕੀਰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਲੋਕੀ ਸੰਤ ਕਹਿੰਦੇ ਨੇ। ਤੋ ਕੁਛ ਸਾਧੂਆਂ ਦਾ ਗੇਰਵਾ ਰੰਗ ਦਾ ਬਸਤਰ ਪਹਿਨ ਲੈਣਾ ਜਾਂ ਚਿੱਟੇ ਰੰਗ ਦੇ ਬਸਤਰ ਪਹਿਨ ਲੈਣਾ ਜਾਂ ਕਾਲੇ ਰੰਗ ਦੇ ਬਸਤਰਾਂ ਨੂੰ ਧਾਰਨ ਕਰ ਲੈਣਾ, ਇਹ ਐਵੇਂ ਨਹੀਂ ਸੀ, ਕੋਈ ਪਖੰਡ ਨਹੀਂ ਸੀ, ਕੋਈ ਦਿਖਾਵਾ ਨਹੀਂ ਸੀ। ਅੰਦਰ ਦੀ ਧਾਰੀ, ਅੰਦਰ ਦਾ ਰੰਗ ਬਾਹਰ ਪ੍ਰਗਟ ਹੋਇਆ। ਅੰਦਰ ਰੋਸ ਨਹੀਂ ਤੇ ਬਾਹਰੋਂ ਕਾਲੇ ਕੱਪੜੇ ਪਹਿਨ ਲੈਣੇ, ਇਹ ਪਖੰਡ। ਅੰਦਰ ਪਿਆਰ ਨਹੀਂ ਤੇ ਬਾਹਰੋਂ ਭਗਵਾ ਲਿਬਾਸ ਪਹਿਨ ਲੈਣਾ, ਇਹ ਦੁੱਖ ਹੈ। ਔਰ ਇਸੇ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਅੰਦਰ ਉੱਚਾ ਇਖਲਾਕ ਨਹੀਂ, ਦਾਨੀ ਬਿਰਤੀ ਨਹੀਂ, ਪਰਉਪਕਾਰ ਨਹੀਂ, ਤਾਂ ਚਿੱਟੇ ਬਸਤਰ ਦਿਖਾ ਕੇ ਆਪਣਾ ਭੇਖ ਪ੍ਰਗਟ ਕਰਨਾ, ਇਹ ਵੀ ਦੁੱਖ ਹੈ, ਇਹ ਵੀ ਪਖੰਡ ਹੈ। ਤੋ ਨੀਲੀ ਸਿਆਹੀ ਕਦਾ ਕਰਨੇ, ਸਿਆਹ ਰੰਗ ਰੋਸ ਦਾ ਹੈ ਔਰ ਨੀਲਾ ਰੰਗ ਜੋਸ਼ ਦਾ ਹੈ, ਵੀਰ ਰਸ। ਜਦ ਮਨੁੱਖ ਵੀਰ ਰਸ ਵਿੱਚ ਭਰ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਰੋਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਜੋ ਜੋਸ਼ ਪੈਦਾ ਹੋਇਆ, ਵੀਰ ਰਸ ਪੈਦਾ ਹੋਇਆ, ਹੁਣ ਤੇ ਖਤਮ ਹੀ ਕਰਨਾ, ਹੁਣ ਜ਼ਾਲਮ ਨੂੰ ਮਿਟਾ ਕੇ ਰੱਖਣਾ, ਹੁਣ ਅੰਦਰ ਦੇ ਕਾਮ ਨੂੰ ਖਤਮ ਕਰਕੇ ਰੱਖਣਾ, ਹੁਣ ਕ੍ਰੋਧ ਨੂੰ ਮਿਟਾ ਕੇ ਰੱਖਣਾ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ ਜਦ ਵੀਰ ਰਸ ਅੰਦਰ ਪੈਦਾ ਹੁੰਦਾ, ਤੋ ਵੀਰ ਰਸ ਦੀ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਜਿਸ ਰੰਗ ਦੀ ਧਾਰੀ ਅੰਦਰ ਬਣਦੀ ਹੈ ਉਹ ਨੀਲਾ ਹੈ। ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਫੌਜ ਦਾ ਬੇਸ਼ਤਰ ਹਿੱਸਾ ਜੇ ਨੀਲਾ ਰੰਗ ਦਾ ਬਾਣਾ ਪਹਿਨ ਕੇ ਮੈਦਾਨੇ ਜੰਗ ਵਿੱਚ ਆਇਆ, ਤਾਂ ਐਵੇਂ ਨਹੀਂ ਸੀ, ਸੁਭਾਵਕ ਨਹੀਂ ਸੀ, ਬਲਕਿ ਅੰਦਰ ਦੀ ਧਾਰੀ ਬਾਰ ਪ੍ਰਗਟ ਹੋਈ ਸੀ। ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਸਿੰਘ ਅਗਰ ਕਾਲਾ ਰੰਗ ਪਹਿਨ ਕੇ ਆਏ, ਕਾਲੇ ਦਸਤਾਰੇ ਕਰਕੇ ਆਏ, ਤਾਂ ਉਹ ਐਵੇਂ ਨਹੀਂ, ਕੁਝ ਰੋਸ ਭਰੀ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਆਏ। ਵਕਤ ਦੀ ਹਕੂਮਤ ਤੇ ਰੋਸ ਹੈ, ਗੁਨਾਹਾਂ ਤੇ ਰੋਸ ਹੈ, ਦੁਰਾਚਾਰ ਤੇ ਰੋਸ ਹੈ, ਕਾਮ ਤੇ ਰੋਸ ਹੈ, ਕ੍ਰੋਧ ਤੇ ਰੋਸ ਹੈ, ਤੇ ਜਦ ਰੋਸ ਹੈ ਤਾਂ ਫਿਰ ਕਾਲਾ ਰੰਗ ਅੰਦਰ ਉਭਰੇਗਾ, ਔਰ ਜਦ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਮਿਟਾਉਣ ਦੀ ਭਾਵਨਾ ਜੋਸ਼ ਪੈਦਾ ਹੋਵੇਗਾ ਤਾਂ ਨੀਲੇ ਰੰਗ ਦਾ ਜਨਮ ਹੋਵੇਗਾ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਨੀਲਾ ਰੰਗ ਵੀ ਸਾਧੂਆਂ ਨੇ ਪਹਿਨ ਲਿਆ, ਖਾਸ ਕਰਕੇ ਉਹਨਾਂ ਸਾਧੂਆਂ ਨੇ ਜੋ ਅੱਠੇ ਪੈਰ ਵੀਰ ਰਸ ਨਾਲ ਭਰੇ ਰਹਿੰਦੇ ਸਨ। ਕਾਲੇ ਜਾਮੇ ਵੀ ਪਹਿਨ ਲਏ ਉਹਨਾਂ ਸਾਧੂਆਂ ਨੇ ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਅੰਦਰ ਰੋਸ ਪ੍ਰਧਾਨ ਹੁੰਦਾ ਸੀ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਅੰਦਰ ਪਿਆਰ ਪ੍ਰਧਾਨ ਸੀ, ਉਹਨਾਂ ਨੇ ਭਗਵਾ ਵੇਸ ਧਾਰਨ ਕਰ ਲਏ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਅੰਦਰ ਸੁਲਾ ਕੁਨ ਬਿਰਤੀ। ਔਰ ਇਸੇ ਤਰੀਕੇ ਦੇ ਨਾਲ ਦਾਨ ਤੇ ਪਰਉਪਕਾਰ ਦਾ ਮਾਦਾ ਬਹੁਤ ਉਜਾਗਰ ਹੋਇਆ, ਉਹਨਾਂ ਨੇ ਚਿੱਟੇ ਰੰਗ ਨੂੰ ਪਹਿਲ ਦਿੱਤੀ। ਨੀਲਾ ਰੰਗ ਜਿੱਥੇ ਜੋਸ਼ਦਾ ਹੈ ਉੱਥੇ ਵਿਸ਼ਾਲਤਾ ਦਾ ਵੀ ਹੈ। ਸਾਹਿਬ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਘੋੜੇ ਦਾ ਰੰਗ ਨੀਲਾ, ਤੇ ਅੱਜ ਵੀ ਜੇ UNO ਦਾ ਝੰਡਾ ਦੇਖੀਏ ਤਾਂ ਨੀਲੇ ਰੰਗ ਦਾ, ਯੂਨਾਈਟਿਡ ਨੇਸ਼ਨ ਦਾ। ਇਹ ਨੀਲਾ ਰੰਗ दरअसल संसार दा प्रतीक है आसमान नीला है ते ओदे थले सारे दा सारा संसार है। यूनाइटेड नेशन ने ए जो नीला रंग चुनिया इस तों भाव ए है कि असी सारे संसार दी नुमाइंदगी कर असी सारे संसार बारे सोचना है और एक सार सोचना है। नीला रंग विशालता दा भी है, नीला रंग अपनी थां दे उत्ते बहुत वड्डी महानता रखदा है। तो साहिब गुरु नानक देव जी महाराज दा फरमान नीली स्याही कड़ा करनी पैरण पैर ध्यान, अंदर जो जोश पैदा हो गया है विशालता पैदा हो गई है ये असी नीला रंग पहने, और विकारां प्रति जो रोष पैदा हो गया है ये असी काले रंग की पोशाक पहनी है, और अंदर जो सुलह कुन बिरति पैदा हो गई है अमन पैदा हो गया है दान की बिरति पैदा हो गई है ये असी चिट्टे रंग के वस्त्र पहने ने, और नाम जपदिया जपदिया सुरत जो नाम विच लीन हो गई है रत्ती गई है प्यार पैदा हो गया है ये असी लाल रंग की पोशाक पहनी है। धार्मिक दुनिया विच एक होर रंग की भी असी प्रधानता देखते हैं वह है पीत रंग पीला रंग। महात्मा बुद्ध दे वस्त्र पीले रंग दे ने, बोध भिक्षु तमाम दे तमाम पीले रंग दे वस्त्र पहनते हैं। द्वापर युग दे सिरमौर अवतार श्री कृष्ण नूं पीतांबर आख्या गया पीले कपड़े पहनने वाला। गुरु गोबिंद सिंह जी महाराज ने धार्मिक मंदिरां दा जो निशान झंडा चुनिया वो पीले रंग का चुनिया, गुरुद्वारियां दे उत्ते जो निशान साहिब झूलदा है वो केसरी है वो पीले रंग का। कृष्ण जी के वस्त्रां दे नाल पीला रंग जुड़ गया, महात्मा बुद्ध नूं पीला रंग पसंद सी, बोध भिक्षु सारे दे सारे पीला रंग पहनदे ने, कहिंदे ने पीला रंग खेड़े दा मस्ती दा और पीला रंग मौत दा भी है। ज्यों ज्यों खून मनुख दे अंदर खत्म होंदा है त्यों त्यों चेहरा पीला पैंदा, और मरण दे नेड़े गया मनुख उसका चेहरा पीला हो ही जांदा, अखियां पीलियां हो जांदियां, जिसनू जीवन विच मौत दिखाई दे गई है और जिसनू इस जीवन विच परम जीवन की झलक मिल गई है उसके कोल कुछ खेड़ा होगा कुछ मस्ती होगी कुछ उसनू मौत अच्छे पैर दिखाई देगी, ऐसी हालत विच जो उसके अंदर रंग की धारी बनेगी वह रंग पीला होगा। इस पीले रंग का जिक्र भाई साहब भाई नंद लाल भी करते हैं, जहे पिचकारिए उर जाफरानी के हर बेरंग रा खुश रंग बू कर। हे गुरु गोबिंद सिंह जी महाराज थोड़े हथ दे केसरी रंग की भरी हुई पिचकारी है जिदे नाल तुसी हर एक बंदे नू केसरी रंग विच रंग छड़े, तो गुरु घर विच केसरी रंग की भी अपनी प्रधानता है, और ये अंदर की पवित्रता अंदर दा खेड़ा अंदर दी मस्ती और मौत दा जड़ा बोध है ते उसका प्रतीक है उसका प्रगटावा है। तो साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज दा फरमान धौल धर्म दया का पुत्र, जो धर्म है ये दया दा पुत्र है, और इसका रंग चिट्टा है इसका रंग सफेद है, सफेद रंग दी अपनी बहुत वड्डी महानता। धर्म दा जन्म दया तो होया, दयालु जो मनुख ने जिसका हिरदा कोमल नहीं उत्थे धर्म का पैदा होना अत्यंत कठिन है, जैसे कोमल जमीन के अंदर ही गुलाब के फुल पैदा होते ने चंपा चमेली पैदा होते ने, शुभ गुण कोमल हिरदिया च पैदा होते ने। धरती नू कोमल कमल करन वास्ते जैसे किसान पहले हल चलांदा है सुहागा फेरदा है पानी देंदा है जमीन कोमल होवे काबले काश्त हो सके इस विच बूटे लाए जा सकन, इसे तरीके नाल गुरु का सिख सत्संग करदा है बाणी पढ़दा है सेवा करदा है सतपुरुषां दी संगत विच बैठदा है ताकि हिरदा कोमल हो सके इस विच शुभ गुणा दे बूटे पैदा हो सकन इस विच धर्म पैदा हो सके। साहिबां दी बाणी दा फैसला अन्न के जतन करे आत्म नहीं दरवे हर दरगे को कैसे गवे। अनेका कर्म करदे होया भी जिसका हिरदा कोमल नहीं होया द्रव्या नहीं ऐसा बंदा परमात्मा के दर तक किस तरह पहुंचेगा। कोमल मनुख ही परमात्मा तक पहुंचते ने कठोर नहीं पहुंचते। असी देखते हैं कि गुरु चरणा विच लोकी फुल अर्पण करते हैं, अगर कोई तार्किक बंदा ਬਾਹਰੋਂ ਪੱਥਰ ਚੁੱਕ ਕੇ ਗੀਟੀਆਂ ਚੁੱਕ ਕੇ ਗੁਰੂ ਦੇ ਅੱਗੋਂ ਰੱਖ ਦੇਵੇ ਤਾਂ ਸਾਨੂੰ ਕਹਿਣਾ ਪਏਗਾ ਇਹ ਬੜਾ ਬੇਅਦਬ ਹੈ, ਗੁਸਤਾਖ ਹੈ। ਤੇ ਜੇ ਉਹ ਤਰਕ ਖੜੀ ਕਰ ਦੇਵੇ ਫੁੱਲ ਅਰਪਣ ਹੋ ਸਕਦੇ ਨੇ, ਪੱਥਰ ਕਿਉਂ ਨਹੀਂ ਅਰਪਣ ਹੋ ਸਕਦੇ? ਉਹਨੂੰ ਸਮਝਾਉਣਾ ਪਏਗਾ ਫੁੱਲ ਕੋਮਲ ਨੇ, ਸੁੰਦਰ ਨੇ, ਸੁਗੰਧਿਤ ਨੇ, ਇਸ ਵਾਸਤੇ ਅਰਪਣ ਹੁੰਦੇ ਨੇ। ਪੱਥਰ ਠੋਸ ਹੈ, ਨਿਰਗੰਧ ਹੈ, ਕਰੂਪ ਹੈ, ਇਸ ਵਾਸਤੇ ਗੁਰੂ ਦੇ ਚਰਨਾਂ 'ਚ ਭੇਟ ਨਹੀਂ ਕੀਤੇ ਜਾ ਸਕਦੇ। ਜੇ ਪੱਥਰਾਂ ਵਾਸਤੇ ਗੁਰੂ ਦੇ ਚਰਨਾਂ 'ਚ ਕੋਈ ਥਾਂ ਨਹੀਂ ਤਾਂ ਪੱਥਰ ਦਿਲਾਂ ਵਾਸਤੇ ਵੀ ਕੋਈ ਥਾਂ ਨਹੀਂ, ਪੱਥਰ ਦਿਮਾਗ ਜਿਹੜੇ ਨੇ ਉਹਨਾਂ ਵਾਸਤੇ ਵੀ ਕੋਈ ਥਾਂ ਨਹੀਂ। ਦਿਮਾਗ ਕੋਮਲ ਕਰਨਾ ਪਏਗਾ, ਹਿਰਦਾ ਕੋਮਲ ਕਰਨਾ ਪਏਗਾ, ਤਾਂ ਹੀ ਕਿਧਰੇ ਸ਼ੁਭ ਗੁਣਾਂ ਦਾ ਬੂਟਾ ਅੰਦਰ ਪੈਦਾ ਹੋ ਸਕੇਗਾ। ਤੋ ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਧਰਮ ਦਾ ਜਨਮ ਦਇਆ ਤੋਂ ਹੁੰਦਾ, ਧੌਲ ਧਰਮ ਦਇਆ ਕਾ ਪੂਤ, ਦਇਆ ਵਿੱਚੋਂ ਧਰਮ ਦੀ ਉਤਪਤੀ ਹੈ। ਔਰ ਜੇ ਦਇਆ ਉਸਦੀ ਮਾਂ ਹੈ ਤਾਂ ਫਿਰ ਪਿਤਾ ਕੌਣ ਹੈ? ਸਾਹਿਬਾਂ ਦਾ ਫਰਮਾਨ ਪਿਤਾ ਸੰਤੋਖ ਹੈ, ਸੰਤੋਖ ਤਾ ਰੱਖਿਆ ਜਿਨ ਸੂਤ। ਦਇਆ ਤੋਂ ਸੇਵਾ ਦਾ ਜਨਮ ਹੁੰਦਾ ਹੈ ਔਰ ਸੰਤੋਖ ਤੋਂ ਸਿਮਰਨ ਦਾ ਜਨਮ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਸਿਮਰਨ ਕਰਕੇ ਮਨੁੱਖ ਨਿਰੰਕਾਰ ਨਾਲ ਜੁੜਦਾ ਹੈ ਔਰ ਸੇਵਾ ਕਰਕੇ ਮਨੁੱਖ ਸੰਸਾਰ ਨਾਲ ਜੁੜਦਾ ਹੈ। ਐਸਾ ਧੜਾ ਜਗਤ ਦੇ ਸੀ ਜਿਸਨੇ ਸੇਵਾ ਨੂੰ ਤਿਆਗ ਦਿੱਤਾ, ਕੋਈ ਲੋੜ ਨਹੀਂ, ਸੰਸਾਰ ਨਾਲ ਜੁੜਨ ਦੀ ਕੋਈ ਲੋੜ ਨਹੀਂ। ਕਠੋਰ ਹੋ ਗਏ, ਇਤਨੇ ਕਠੋਰ ਹੋ ਗਏ ਕਿ ਸਿਮਰਨ ਕਰਨਾ ਵੀ ਔਖਾ ਹੋ ਗਿਆ, ਬਹੁਤ ਔਖਾ ਹੋ ਗਿਆ, ਕਿਉਂਕਿ ਕਠੋਰ ਹਿਰਦਿਆਂ ਦੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਭੂ ਦਾ ਵਾਸਾ ਹੋ ਹੀ ਨਹੀਂ ਸਕਦਾ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਦੋਵਾਂ ਨੂੰ ਪ੍ਰਧਾਨਤਾ ਦਿੱਤੀ। ਜੈਸੇ ਮਾਤ ਪਿਤਾ ਬਿਨ ਬਾਲ ਨਾ ਹੋਈ, ਭਗਤ ਕਬੀਰ ਦਾ ਕਹਿਣਾ, ਕੱਲੀ ਮਾਂ ਪੁੱਤਰ ਨੂੰ ਜਨਮ ਨਹੀਂ ਦੇ ਸਕਦੀ, ਕੱਲਾ ਪਿਤਾ ਪੁੱਤਰ ਨੂੰ ਜਨਮ ਨਹੀਂ ਦੇ ਸਕਦਾ। ਜੈਸੇ ਮਾਤ ਪਿਤਾ ਬਿਨ ਬਾਲ ਨਾ ਹੋਈ, ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਧਰਮ ਨੂੰ ਜਨਮ ਦੇਣ ਵਾਸਤੇ ਦਇਆ ਤੇ ਸੰਤੋਖ ਦੋਵੇਂ ਇਕੱਠੇ ਚਾਹੀਦੇ ਨੇ। ਸੰਤੋਖੀ ਹਿਰਦੇ ਚੋਂ ਸਿਮਰਨ ਦੀ ਧਾਰ ਨਿਕਲੇਗੀ ਔਰ ਦਿਆਲੂ ਹਿਰਦੇ ਚੋਂ ਸੇਵਾ ਦੀ ਧਾਰ ਨਿਕਲੇਗੀ। ਸੇਵਾ ਕਰਕੇ ਸੰਸਾਰ ਦਾ ਭਲਾ ਹੋਵੇਗਾ ਔਰ ਸਿਮਰਨ ਕਰਕੇ ਮਨੁੱਖ ਦਾ ਆਪਣਾ ਭਲਾ ਹੋਵੇਗਾ। ਸੇਵਾ ਕਰਕੇ ਉਹ ਸੰਸਾਰ ਨਾਲ ਜੁੜੇਗਾ ਔਰ ਸਿਮਰਨ ਕਰਕੇ ਉਹ ਨਿਰੰਕਾਰ ਨਾਲ ਜੁੜੇਗਾ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਨੇ ਸੰਗਤ ਤੇ ਪੰਗਤ ਦੀ ਮਰਿਆਦਾ ਤੋਰੀ, ਵੀ ਮਨੁੱਖ ਸੇਵਾ ਵੀ ਕਰਦਾ ਰਹੇ, ਸਿਮਰਨ ਵੀ ਕਰਦਾ ਰਹੇ, ਔਰ ਜਿੱਥੇ ਸੇਵਾ ਸਿਮਰਨ ਪ੍ਰਧਾਨ ਰੂਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਗਟ ਹੋ ਜਾਣ, ਸਮਝੋ ਉੱਥੇ ਧਰਮ ਪ੍ਰਗਟ ਹੋ ਗਿਆ, ਮਾਨੋ ਉਹ ਧਰਮੀ ਮਨੁੱਖ।
1: ਕੇਲਬੂ ਦੀ ਰੰਗੀਲੀ ਧਰਤੀ ਦੇ ਵਸਨੀਕ ਸਰੋਤਿਓ, ਤੁਸੀਂ ਇਹ ਪ੍ਰੋਗਰਾਮ FM ਰੇਡੀਓ CISK 94.3 ਤੋਂ ਸੁਣ ਰਹੇ ਹੋ। ਇਹ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਗੁਰਦੁਆਰਾ ਸਾਹਿਬ ਵੈਸਨ ਸਿੰਘ ਸਵਾ ਵਿਲੀਅਮਸ ਲੇਕ ਤੋਂ ਪ੍ਰਸਾਰਿਤ ਕੀਤਾ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ। ਉਮੀਦ ਰੱਖਦੇ ਹਾਂ ਕਿ ਇਸ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਨੂੰ ਹੋਰ ਵੀ ਖੋਜ ਭਰਪੂਰ ਬਣਾਉਣ ਲਈ ਤੁਸੀਂ ਸਾਨੂੰ ਸੁਝਾਅ ਦਿੰਦੇ ਰਹੋਗੇ। ਸਾਡੇ ਸਟੂਡੀਓ ਦੇ ਟੈਲੀਫੋਨ ਨੰਬਰ ਤਾਂ ਆਪ ਜੀ ਨੂੰ ਪਤਾ ਹੀ ਹੈ, ਜੇ ਨਹੀਂ ਤਾਂ ਉਹ ਵੀ ਲਿਖ ਲਓ ਜੀ। ਏਰੀਆ ਕੋਡ 250-392-3374 ਅਤੇ ਫੈਕਸ ਨੰਬਰ ਏਰੀਆ ਕੋਡ 250-392-3375।
2: ਸਾਡਾ ਈਮੇਲ ਐਡਰੈਸ ਨੋਟ ਕਰੋ ਜੀ, singhsabha2@gmail.com। ਇੱਕ ਵਾਰ ਫਿਰ ਨੋਟ ਕਰੋ ਜੀ, singhsabha2@gmail.com।
3: You are listening Sikh Radio, broadcasting from Gurdwara Sahib, Western Singh Sabha, Williams Lake. Any comments and suggestions, please call 250-392-3874.
4: Shalok Man Sacha Mukh Sacha Soe Avarna Pekhai Kasmen Koe ਨਾਨਕ ਇਹ ਲਕਸ਼ਣ ਬ੍ਰਹਮ ਗਿਆਨੀ ਹੋਏ ਅਸ਼ਟਪਦੀ ਬ੍ਰਹਮ ਗਿਆਨੀ ਸਦਾ ਨਿਰਲੇਪ ਜੈਸੇ ਜਲ ਮੈਂ ਕਮਲ ਅਲੇਪ ਬ੍ਰਹਮ ਗਿਆਨੀ ਸਦਾ ਨਿਰਦੋਖ ਜੈਸੇ ਸੂਰ ਸਰਬ ਕੋ ਸੋਖ ਬ੍ਰਹਮ ਗਿਆਨੀ ਕੇ ਦ੍ਰਿਸ਼ਟ ਸਮਾਨ ਜੈਸੇ ਰਾਜ ਰੰਗ ਕੋ ਲਾਗੇ ਤੁਲ ਪਵਾਨ ਬ੍ਰਹਮ ਗਿਆਨੀ ਕੈ ਧੀਰਜ ਏਕ ਜਿਉਂ ਸੁਰਦਾ ਕੋ ਖੋਦੈ

प्रसन्न अष्टपदी अबनासी प्रभ मन मह राख मानुख की तू प्रीत त्याग तिस्ते पर नाही किछ कोय सर्व निरंतर एको सोए